नखियत्र ससियर सूरत्या मैं वसुद गगना गावे सगल खाणी सगल बाणी सदा सदा त्यावे सिमृत पुराण चतुर वेदा खाट शास्त्र जाको जपात जा।

सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करणे सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदे आखें लख करोड़ सचे सब तान सचे सब जोर सची तेरी सिफत सची सालाह सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच ध्यान सच जो मर जमे सो कच निकच महला पहला वड्डी वड्याई जा वड्डा नाओ वड्डी वड्याई जा सच न्याओ वड्डी वड्याई जा निचल थाओ वड्डी वड्याई जाने अलाओ वड्डी वड्या